0: अलकपुरी जी महादेव भगवान की
1: जय।
0: देवाधिदेव देवपुरी श्री महादेव की
1: जय।
0: आराध्य भगवान श्री देवपुरी श्री महादेव
1: की जय।
0: सतगुरु स्वामी माधवानंद जी भगवान की
1: जय।
0: श्यावर रामचंद्र भगवान की
1: जय।
0: शंकर भगवान की
1: जय।
0: श्यावर रामचंद्र भगवान
1: की जय।
0: कृष्ण कन्हैया लाल की
1: जय।
0: मात पिता गुरुदेव की जय। We all are here.
2: Všichni jsme tady.
0: This is beautiful what I tell you.
2: To, co vám řeknu, to, co vám říkám, je krásné.
0: And our all people was working very much.
2: A všichni naši lidé pracovali usilovně.
0: One and half year.
2: Rok a půl na tom.
0: Our Vasant does very nicely, very hard.
2: Náš Vasant to udělal velmi dobře a byla to těžká práce.
0: So it is very nice, but beautiful and one and half year.
2: A takže je to moc hezky udělané a trvalo to rok a půl.
0: And we will do more something.
2: A ještě to budeme dál vylepšovat.
0: And here